असां दुनिया वारे आसमान खे फानूसनि सां सींगारियो आहे ऐं खेनि शैताननि खे तड़े कढण जो वसीलो बणायो आहे। इन्हनि शैताननि लाइ असां भड़कंदड़ बाहि तयार करे छॾी आहे।

तव्हां खणी आहिस्ते ॻाल्हायो या ॾाढा, हू त दिलनि जा हाल बि ॼाणे थो। छा उहो न ॼाणंदो जंहिं ख़लकियो आहे? हू त उन्हीअ नज़र रखंदड़ ऐं बाख़बर आहे।

उहो ई त आहे जंहिं तव्हां लाइ ज़मीन खे ताबे बणाए छॾियो आहे। हलो उन जी छातीअ ते ऐं खाओ अल्लाह जो रिज़्क़। ॾांहुं सी तव्हां खे वरी जीअरो थी हलणो आहे।

पोइ जंहिं वक़्तु उन शइ खे तमामु वेझो ॾिसंदा त उन्हनि सभिनी माण्हुनि जा मुंहं फिरी वेंदा जिन कुफुर कयो आहे, ऐं तंहिं वक़्तु चयो वेंदुनि त इहा अथव उहा शइ जेका पिया घुरंदा हुयो।

चवीन त हू निहायत महिरबान आहे, उन्हीअ ते असां ईमान आंदो आहे ऐं उन्हीअ ते ई असांजो भरोसो आहे। सिघो ई तव्हां खे मालूम थी वेंदो त पधरी गुमराहीअ में केरु पियल आहे।